0: नमस्कार केंदु छ।
1: मुहरे जवाब देबा लोक केबे धोका दे नथांती, केवल डर लागे सेई मानुकु जेउ माने उपरे मधुर वचन कहि भितरु घृणा करिथांती। सठिक कथा श्रोता बंधु, छोट कथाटिए हेले बहुत महत्वपूर्ण सूचना आमको देइथाए। जेउ माने सीधा सीधी कथा कहंती, रोकठोक कथा कहंती, से माने केबे हेले आपनको विरुद्ध नथांती। आउ जेउ माने आसिके आपनको मधुर वचन कहती एवं आपण को मिछरे टेकी थांती, आपण को सब बेले भलो कही थांती, आपण जेते बेले भी भूल करू थांती ना काहे के ताकू ठीक बोली कही थांती, सेई लोक माने सब बेले आपण करो चेर काटी थांती, आपण करो विरुद्ध रे थांती। सेती पई सेई लोक माने कोठो सब बेले दूरे रहबा उचित। श्रोता बंधु, छोट कथाटिए हेले बहुत महत्वपूर्ण सूचना दैछि। ତାହେଲେ ଆଜିର କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ ଆରମ୍ଭ କରିବା ପୂର୍ବରୁ ସେଇ ମାଆଙ୍କୁ ବନ୍ଦନା କରିବା।